0: कर लेते हैं, वो कूफे वालों को बेहतर समझते हैं।
1: मुझे कूफे वालों से कुछ पूछना है। हे, कैस, रुक जा।
2: जाओ तुम लोग भी जाओ, जाओ जाओ, हारिस तुम भी जाओ। हे,
3: हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे, हे,